धागे तीटा तीटा धागे तीटा तीटा क्रधा तीटा तीटा धागे न धा कत्र कर धागे तीट गंद्रान धागे तीट कर थुन थुन थुन नाना देने देने गंद्र कर धाता ता धा धाता ता धा गंद्रान धागे तीट कर थुन थुन थुन नाना ना देने देने गंद्र कर धाता ता धा धाता धा धाता ता धा गंद्रान धागे तीट कर थुन थुन थुन नाना ना देने देने गंद्र कर धाता ता धा धाता

धा धागे धीना गीना तीना टकिट ढकिट धागे धीना धागे धीना धागे धीना गीना धागे धीना गीना धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे धा धागे